0: नमोत्रमतानं
1: नमो सर्वमन्त्रं नमो सर्वजन्त्रं
0: नमो सर्वदृश्यं नमो सर्वकृत्स्नं
1: नमो सर्वरंगे त्रिभंगी अनंगे
0: नमो जीव जीवं नमो बीजभीते
1: अखिजे अपिजे समस्तं प्रसीदे
0: पालं स्वरूपे कुकर्मं परनासि
1: सदा सर्वदारिद्र सिद्धं निवासी
0: सर्वछन्त्वे प्रसाद अमृत कर्मे अवृतर्मे
1: अखल जोगे अचल पोगे
0: अचल राज्य टल साजे
1: अखल कर्म अलख कर्म
0: सर्वं दाता सर्वं ज्ञाता
1: सर्वं पाने सर्वं माने
0: सर्वं प्राणं सर्वं त्राणं
1: सर्वं भूता सर्वं जूता
0: सर्वं देवं सर्वं पेवं
1: सर्वं काले सर्वं पाले।